सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याचा 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले, म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली हे न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हणलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला ला निनो स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती ला निनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये ला निनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली 2 वर्ष ला निनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल निनोची स्थिती तयार होणार आहे. आता जून मध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे? तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामानशास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी अगदी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे ते मर्यादित होतील की आपल्यापर्यंत येणार नाही, पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या MJOची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे MJOचं क्षेत्र भारतीय उपखंडावर किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसते, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच

0: स्वरूपामध्ये मॉन्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीत आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारण करायचंय, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचाय आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचंय. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशीरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतायत की भारताची भूमी खूप प्रचंड तापते तसेच तापमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालले. जे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो त्या कमी पाण्याची पिकं म्हणतो ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल कारण कडधान्याला सोटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे म्हणजे आपल्याला रब्बी पीक लावता येईल आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नकोत. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळी उपाययोजना करा आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
2: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं

0: रवींद्र भट.
1: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिकडे वळलो आणि रासायनिकडनं परत सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झालंय. कारण शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे. तर रासायनिक खताची उत्पादकता कमी झाली, मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे. जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, ज्या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष, खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवत आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवत आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रब्बी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बेहेरिया बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. जे परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
0: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे.

0: आणि चांगल्या प्रकारे उत्पादन मिळायला लागलं.
1: अरे वा.
0: आणि चांगलं मार्गदर्शन आणि थोडी आवड आणि कष्ट त्रिसूत्रीवर आपण काम करून पहिल्यांदा मला म्हणजे डाळिंबाचं या परिसरामध्ये यश मिळालं मला.
1: अगदी अगदी. पण जेव्हा आता डाळिंब लावायचं ठरलं होतं तुमचं, तर किती एकरावर डाळिंब लावले?
0: मी त्यावेळेस 4 एकर होत ना, 4 एकर पैकी मी साधारणतः 7-8 गुंठे जागा मोकळी सोडली की आपलं छोटस घर व्हावं किंवा आपल्याला ज्या वस्तू ठेवायच्या असतात त्यासाठी आणि विहिरीसाठी एक कोपरा ठेवला आणि असं करून मी 10 गुंठे सोडून बाकीचं पूर्ण लागवड केली.
1: मग नर्सरीमधून रोपं आणली?
0: हो, त्यावेळेस मी नर्सरीतनं नाही, मी देवळेहून शेतकऱ्याकडनं रोपं आणली होती, त्यावेळेची गोष्ट 2007 ची.
1: अच्छा. आणि कोणती व्हरायटी आहे
0: ती? भगवा व्हरायटी होती.
1: भगवा. अच्छा बरं. पण मग एकदा लागवड केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती करून घेणं गरजेचं होतं.
0: हो हो.
1: मग तसं मार्गदर्शक जे होते त्यांना विचारत गेलो?
0: त्यांना विचारत गेलो. त्यानंतर त्यांच्या आणि माझं ट्युनिंग खूप चांगलं असल्यामुळे आम्ही आहे त्या परिस्थितीत त्या वातावरणाशी मॅच एक एक प्रयोग करत गेलो. त्यांचं मार्गदर्शन, काही आपले स्वतः शेतातला अनुभव असं सर्व एकत्र करून आम्ही त्यावेळेस व्यवस्थापन यशस्वी केलं आणि अतिशय सुरेख त्यावेळेस बाग निघायची.
1: अच्छा. म्हणजे तुम्ही तसं सुरुवातीपासून शेतीच करत होता?
0: तसं शेतकरी कुटुंबातन जन्म, परंतु जन्म नाशिक शहरात झालेला.
1: काय शिक्षण घेतलं?
0: माझं बीकॉम शिक्षण झालंय.
1: अच्छा. पण मग तुम्हाला शेती नाही करावीशी वाटली?
0: शेती करावीशी वाटली नाही, म्हणजे नाशिक शहरात असल्यामुळे गावी सुट्ट्यांमध्ये जायचो ना, त्यात पण शेती आमची गावी त्यावेळेस थोडी होती आणि गावी तसं शेती करण्याचा काही लहानपण असल्यामुळे खेळण्यातच वेळ जायचा, तर शेतीशी निगडीत असं आपल्याला काही काम केलं नाही, परंतु आवड मात्र नक्की होती.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर व्यवसायात पडलो. व्यवसायात पडल्यानंतर मग ती आपली शेतीची आवड पूर्ण करण्यासाठी मग मी आपल्या शहराला लागून जवळ असावी अशा हिशोबाने मी इथे शेती केली.
1: अच्छा. म्हणजे शेतीला एक पूरक व्यवसाय?
0: पूरक व्यवसाय पण तयार झाला आणि मला व्यवसायासोबत तिथे पण लक्ष देता येईल आलं आणि माझी
1: जी आवड होती ती पण
0: पूर्ण झाली.
1: अच्छा. यासोबत तुम्ही द्राक्ष पण लावलेत?
0: हो, द्राक्ष पण लावले.
1: कोणती व्हरायटी आहे
0: माझी? आता क्रिम्सन व्हरायटी आहे. पूर्वी माझ्याकडे नानासाहेब पर्पल होती. मध्यंतरी काय झालं की डाळिंबाची जी बाग आहे मी 8 वर्ष भर घेतल्यानंतर मध्ये 2015-16 आसपास आपल्याकडे 2 वर्ष पाऊस फार कमी झाला आणि माझी जी लागवड होती झाडांची ती तळ खडकी जमिनीवर होती.
1: अच्छा.
0: त्यामुळे ते पाणी अचानक कमी पडल्यामुळे झाड असे शॉकवर जायला लागले आणि पाणी कमी खाली माती फक्त 1 फूट मातीचा थर असावा त्या जमिनीत त्यावेळेस.
1: मातीची धूपच खूप होती.
0: धूपच खूप आणि मातीची प्रमाणच कमी होतं त्या जमिनीमध्ये. आम्ही तसेच डाळिंब लावले होते, खड्डे घेऊन डाळिंब लावले होते आणि 8 वर्ष आम्ही सक्सेस केलं. त्यानंतर मग ते पाण्याचं हे झाल्यामुळे झाडं सुकायला लागली, मुळी खालच्या तळीने मुळीला शॉक दिला गरम झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये. मग आम्ही तो निर्णय घेतला आता काही शक्य नाही, आपल्याला इतकं पाणी पुरू शकत नाही, तर मग आम्ही निर्णय घेतला डाळिंब तोडून पुन्हा आम्ही ती शेती जी आहे ती आम्ही पूर्ण पॉकलाईन लावून हे करून त्यातले दगड उसून घेतले, बाहेरून माती आणून आम्ही ती चांगली करून घेतली. साधारणतः 3 फूट मातीचा थर देऊन त्यातली तळी वगैरे दगड सर्व काढलेत आम्ही आणि त्यानंतर आता डाळिंबावर डाळिंब नको फेरपालट म्हणून आम्ही तिथे द्राक्षे घेतलीत.
1: अच्छा.
0: एका प्लॉटमध्ये तिथं आम्ही नानासाहेब पर्पल घेतलं. त्यानंतर SSN लावला होता. त्यानंतर आम्ही 4 वर्ष नानासाहेब पर्पल, परंतु हे पावसाचे मधल्या पिरियड मध्ये 4 वर्ष द्राक्षामध्ये द्राक्षे तयार व्हायची वेळ आणि विकण्याची वेळ आणि पावसाचं अचानक येणं, त्यामुळे मालाला क्रॅकिंग जाणं वगैरे या समस्या खूप जाणवल्यात. लागोपाठ 2-3 वर्ष असं झाल्यामुळे आम्ही पुन्हा निर्णय चेंज घेतला की आपण पुन्हा आता आपल्या डाळिंबाकडेच वळावं.
1: अच्छा.
0: म्हणून आम्ही 1 प्लॉट फक्त द्राक्षाचा ठेवला. ती जमीन आमची थोडी काळी जमीन आहे, त्यामुळे तिथे द्राक्ष ठेवले आणि बाकी आम्ही इकडे डाळिंबाच्या पिकाकडे पुन्हा वळलो.
1: मग तेव्हा डाळिंबाचं काय रोप कुठून?
0: नंतर आता मी ज्यावेळेस पुन्हा लागवड केल्यानंतर ते आपलं टिश्यू कल्चरचे घेतले. 1 प्लॉट मी भगवा केलेला आहे,

0: तो जॉईंट टिश्यू कल्चर लावलंय आणि पूर्ण इनलाईन केलीय, म्हणजे आधुनिकतेकडे जाऊन इनलाईन केली, कारण मुरमाटी जमीन असल्यामुळे पाणी पसरत हे व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इनलाईन केली. आणि त्यानंतर जे नवीन शरद किंग आलेली आहे ती आम्ही 3.5-4 एकर जी आहे ती घेतली, ती आम्ही सह्याद्रीतनं टिश्यू कल्चरचीच रोपं लावली. कारण आता डाळिंबाच्या बाबतीत तेल्या मर आणि असे डिसीज आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला निरोगी रोप मिळणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही निरोगी रोप मिळावं म्हणून आम्ही टिश्यू कल्चर घेतले, का तिथे निर्जंतुकीकरण केलेलं असतं सर्व असतं म्हणून आम्ही टिश्यू कल्चरचे रोपं घेतली.
1: बरं, खत वगैरे हे जे देता तुम्ही, सेंद्रिय खताचा जास्त वापर करता की रासायनिक खत?
0: नाही, आम्ही तसं म्हटलं तर 60-40.
1: बरं,
0: आम्ही 60% सेंद्रिय खत, पण आम्ही खत करताना काय करतो

0: जास्त दिवस पुढे ढकललं आपल्या भागात. आंबिया बार घेताना आता जास्त बारात प्रॉब्लेम काय, तो लेट पर्यंत पाऊस, पाऊस संपला की लागलीच थंडी चालू होते. तर ते बार व्यवस्थापन जमत नाही, कारण फळ सेटिंग फ्रूट सेटिंगला अडचणी येतात. त्यामुळे आम्ही मग नंतरच्या पिरियड मध्ये आम्ही आंबिया बाराकडे वळालो आणि त्याचं व्यवस्थापन करताना आम्ही ताण अवस्थेमध्ये ज्यावेळेस विश्रांती अवस्था असते पाऊस संपल्यानंतर.
1: किती दिवस विश्रांती देतात?
0: विश्रांती आमचा जसं ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत खाली झाला प्लॉट की सप्टेंबर नंतर आम्ही साधारणतः जानेवारी 15 नंतर ते फेब्रुवारी स्टार्ट पर्यंत आम्ही
1: ताण देता
0: भर धरतो. तर त्या पिरियड मध्ये ताण इतके दिवस नाही देत, पाणी आम्ही हळूहळू कमी करतो आणि त्यावेळेस त्याला जे अन्नद्रव्य पाहिजे हवी, एकदा बाग खाली झाला की आम्ही पुन्हा एकदा त्याला आहे ना थोडं थोडं खत जे आहे आपण रासायनिक त्याचा एक डोस देऊन त्याची जी झालेली झीज आहे झाडांची ती भरून निघण्यासाठी अन्नद्रव्य साठा पुन्हा त्यात होण्यासाठी आम्ही पहिले खाली झाल्यानंतर ते करतो. ते झाल्यानंतर आम्ही वरतून स्प्रेने पण ज्यावेळेस आपल्याला हे ताण अवस्थेत सोडावं लागतं त्यावेळेस मग आम्ही थोडे याचे स्प्रे देतो त्याला पोटॅश वगैरे अन्नद्रव्य पानांवाटे पण आणि त्यानंतर मग आम्ही त्याला ताणांवर सोडतो.
1: अच्छा बरं, तुम्ही आता जे म्हणाले की आम्ही अन्नद्रव्य देतो, आम्ही लागवडीच्या वेळेस अन्नद्रव्य, पण तुम्हाला कसं कळतं की आता या प्रकारचे अन्नद्रव्य आपल्याला द्यायलाच पाहिजे? त्यासाठी तुम्ही मग माती परीक्षण वगैरे पण करून घेतलंय?
0: माती परीक्षण आम्ही तसं करत नाही, आम्ही स्वअनुभवावर जास्त भर देतो. याचं कारण आहे, माती परीक्षण करणे हे आमची जमीन तशी एकसारखी माती असलेली नसल्यामुळे आम्ही ते माती परीक्षण एका ठिकाणचं केलं तर दुसऱ्या ठिकाणी जमिनीत चेंज आहे.
1: म्हणजे एका ठिकाणची हलकी
0: थोडी
1: काळीची
0: थोडं आणि इव्हन असल्यामुळे आम्हाला ते काही शक्य होत नाही. आम्ही आमचा एक इतक्या दिवसाचा अनुभव वापरून आम्हाला एक आयडिया येऊन गेली का याच्यामध्ये अन्नद्रव्य काय आणि त्यात सेंद्रियवर भर असतो आणि बाकीचे जे आता आपण एनपीके समजा अन्नद्रव्य देताना ते बॅलन्स मध्ये आपल्याला कुठल्या अवस्थेमध्ये कुठलं जास्त लागतं त्या हिशोबाने आम्ही त्याला पुरवत असतो. मुख्य अन्नद्रव्य जे आहेत
1: एनपीके
0: हो, तर त्यानुसार आम्ही ज्यावेळेस बाहेर व्यवस्थापन घेतो त्यावेळेस शेणखत ताण दिल्यानंतर आम्ही शेणखत भरतो. शेणखत भरल्यानंतर आम्ही साधारणतः पूर्ण रासायनिकचा डोस देतो त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य. आम्ही साधारणतः रासायनिकचा 200-250 ग्रॅम झाडाप्रमाणे डोस देतो की माती त्याच्यावर ओढून घेतो आणि त्यानंतर पानगळ साधारणतः 70% झाली की त्यानंतर आम्ही वरतून पुन्हा एकदा त्याला स्प्रे मारतो पानगळीचा. आणि पानगळीचा स्प्रे मारल्यानंतर आम्ही त्याला साधारणतः 10% पान असतानाच पाणी लावून देतो. 100% पानगळ होऊ देत नाही.
1: म्हणजे मग पानांची वाढ चांगली झाली
0: हो
1: कि मग सेटिंग चांगलं
0: सेटिंग हो. अन्नसाठा झाडांमध्ये असला ना, मूळ आमचा उद्देश झाड सक्षम ठेवणं. झाड हेल्दी असलं ना तर पुढच्या ज्या गोष्टी आहे किंवा फ्लॉवरिंग आहे किंवा फ्रुट सेटिंग आहे तर किंवा तुमचा किडींचा प्रादुर्भाव आहे हा सुद्धा कमी होता आमचा अनुभव आहे. तर त्या हिशोबाने आम्ही पूर्व म्हणजे हे तयारी जी ती आम्ही चांगली पूर्व हे करतो आणि शक्यतो आमचं 12 महिने डाळिंबावर काम असतं.
1: पण असं म्हटलं जातं की आता आपली शेती जिथे आहे तिथेच जर शेतकऱ्यांनी राहिलं तर त्याचं लक्ष राहतं, त्याचं निरीक्षण असतं त्या रोजच. पण तुम्ही आता नाशिक मध्ये राहता तर तुमचं कसं इतकं लक्ष राहतं आणि तेवढं सूक्ष्म असं निरीक्षण करू शकता का तुम्ही?
0: करू शकतो. आवड जॉब सॅटिस्फॅक्शन हा जो विषय आहे ना खूप महत्वाचा आहे आणि शेती मुळात आवड असल्यामुळे आणि व्यावसायिक आहे आपल्याला 2 रुपये मिळतात पण त्यातनं चांगल्यापैकी मिळतात आणि त्या बाबतीत आपल्याला काही फार कष्ट करावं लागतं. आपल्याला निरीक्षण करणं आहे माणसांकडनं काम करून घेणं आहे तर तितकं तर आपण करू शकतो ना आणि आवड असल्यामुळे आणि शिकत असल्यामुळे आता इतक्या बऱ्याच वर्षाचा अनुभव झाला त्यामुळे आता आपल्याला आहे ना झाडांना काय हवं काय नको ते एक निरीक्षणातनं बऱ्यापैकी समजतं आपल्याला.
1: तुमच्या अशा लक्षात आलं का की एखाद्या वेळेला किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आहे डाळिंबावर?
0: हो येतो ना. आता कसं होतं की डाळिंब तसं खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. त्याचं कारण असं आहे म्हणजे आम्ही जो अनुभव घेतला का फिजिओलॉजी झाडाची जी ना आता वेलवर्गीय आहे का काय आता हे कसं आहे काटेरी झुडूप आहे काटेरी झुडूप असल्यामुळे आहे ना त्याला खूप त्याचे चोचले करायला नको असं आम्हाला वाटतं कारण त्याच्या नॅचरल याच्यावर त्याला वळ आणि त्याला जे इतकं काही हवं ना तितकंच दिलं पाहिजे एक्सेस पाणी त्याला चालत नाही
1: बरोबर आहे
0: एक्सेस खत पण काही काम करत नाही ते फिक्सेशन होऊन जातं
1: अगदी
0: त्यामुळे आम्ही त्या हिशोबाने काम करतो तर आम्ही बऱ्यापैकी आम्ही मी पूर्वीपासून माझा तो अनुभव आहे का डाळिंबला आम्ही नॅचरल जितकं हे करता येईल ना तितकं आम्ही नॅचरलवर करतो
1: अगदी तुम्ही मातीवरच जर व्यवस्थित काम केलं तर त्यातच चांगलं अन्नद्रव्य झाडाला मिळू शकतं
0: कसं आहे सर्व अन्नद्रव्य मातीत आहेत
1: बरोबर आहे
0: बरोबर आहे झाडांची मुळी आणि ती माती जर सुपीक असली त्याचा जर कधी सेंद्रिय कर्व चांगला असेल तो रेशो चांगला असेल तर ते मातीतलंच अन्नद्रव्य प्रॉपर उचलतं त्याची ती मुळी डेव्हलप असली सर्व डेव्हलप असलं मातीतलंच अन्न मग आपल्याला वरतून फक्त थोडंफार द्यावं लागतं
1: अगदी अगदी खरं आहे तुम्हाला म्हणजे त्याची आता चांगलीच माहिती झाली आहे की सीएन रेशो पण आपला
0: मेंटेन राहिला
1: अगदी अगदी खरं आहे माती जर चांगली असेल तर त्याची प्रत जर चांगली असेल तर चांगल्या प्रतीचं
0: हो आणि माती शेवटी माती जिवंत ठेवणं हे आपलं काम आहे आपलं आपलं जर कधी रोजगार त्याच्यावर आहे आपण त्यातनं आपल्याला त्या उत्पन्न मिळतंय तर आपण सुद्धा त्यासाठी काही देणं लागतो ना
1: अगदी हो फारच छान सुभाष वाजे सर आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि माझी शेतीतील अनुभव या सदरामध्ये द्राक्ष आणि डाळिंब या दोन्ही पिकांबद्दल अतिशय मोलाची अशी माहिती दिलीत खरंच आहे की डाळिंबचं बहार व्यवस्थापन करत असताना पण कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलही खूप छान सांगितलं तुम्ही द्राक्षाचं पण अगदी एक्सपोर्टला नेईपर्यंत द्राक्ष हे कशी तयार केली पाहिजेत आणि त्याची पण पूर्ण लागवड करत असताना त्याची वाट बघत बसणं हे सुद्धा किती मोलाचं असतं आणि तरी सुद्धा एक्सपोर्ट करता आहेत तर फार छान
0: आहे माहिती का आपण एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करतो ना आपल्याला मदतीचे हात भरपूर मिळतात म्हणजे माझ्या दोन्ही गोष्टींमध्ये द्राक्ष डाळिंब मला अनेक मित्रांनी म्हणजे याच्यात माझ्या पहिले काम करणारे आहेत सर्वांनी मार्गदर्शन केलं आणि सर्वांचं सहकार्य कायम आपल्याला परिपूर्ण तर कोणी नसतो मी सुद्धा नाही मी स्वतःला परिपूर्ण शेतीत समजत पण नाही परंतु अनेक वेळेस अडचणी येतात ना तर बरेच मार्गदर्शक मित्र आपल्याला मार्गदर्शन करतात आणि एक दुसऱ्याकडे गेल्याशिवाय आपल्याला काय नवीन आहे काय नवीन आलंय अजून आपल्याला काय इम्प्रुव्हमेंट करता येईल ते सर्व कळत नाही तर त्यामुळे तसं आमच्या गावामध्ये सुद्धा आहे ना बरेच मित्र खूप छान मार्गदर्शन करतात आणि सहकार्य चांगलं आहे त्यामुळे आपल्याकडनं जितकी शक्य आहे त्या काळ्या आईची सेवा करणं तितकी आपण करायची
1: खूप छान सुभाष वाजे सर आपले अनुभव सांगितले त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं सगळ्या शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद
0: आपण मला दोन शब्द बोलण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे
1: तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा
0: धन्यवाद
1: आताच आपण ऐकलीत माझे शेतीतील अनुभव याविषयीची मुलाखत डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी संयत पिंपरी येथील सुभाष वाजे यांनी आपले अनुभव या मुलाखतीमध्ये सांगितलेत त्यांच्याशी संवाद साधला होता यामिनी भाकरे यांनी आपण आस्वाद घेऊया एक छानशा गाण्याचा

मंडळी, आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी प्रश्न मंजुषेचं उत्तर द्यायचं हे माझ्या लक्षात आहे. आपला प्रश्न होता, भुईमुग पिकाच्या लागवडीसाठी कोणतं वाण निवडावं? तर भुईमुग पिकाच्या लागवडीसाठी SB11, फुले प्रगती, TGS24, TG26, JL501, फुले उन्नती, JL1084, फुले धनी, यापैकी कुठल्याही एका वाणाची निवड करावी. तेव्हा मंडळी, प्रसारणाच्या या टप्प्यावर आपण आता इथंच थांबूया. पुन्हा भेट आहेच कृषीवाणीत उद्या सकाळी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. बराय तर मंडळी, किसान वाणी या कार्यक्रमातून वेळ झालीये रजा घेण्याची. मी अमिनी भाकरे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम ऐकला किसान वाणी. श्रोते हो, यानंतर 8 वाजता राष्ट्रीय विविध भारतीचे प्रसारण. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्राच्या सहक्षेपणात.
1: आइए सुने कार्यक्रम हवा महल.